0: ಸ್ವಂತಹ ಕಾಡು ಜಿರಿಗೆ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ನಿರೋಧಕ ಗುಣ ಹೊಂದಿರುವಂತಹ ನಾಗದಂತಿ ಅಮೃತ ಬಳ್ಳಿಯಂತಹ ಸಾವಿರಾರು ಗಿಡ ಮೂಲಿಕೆಗಳ ಕಣಜ ನಮ್ಮ ಸಹ್ಯಾದ್ರಿ. ಜಗತ್ತಿನ ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಲಬಾರ್ ಕರಿಮೆಣಸು, ಕಾಡು ಏಲಕ್ಕಿ, ದಾಲ್ಚಿನ್ನಿ, ಜಾಯಿಕಾಯಿ ಸಸ್ಯಗಳು ನಮ್ಮ ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಕಾಡುಗಳಲ್ಲೇ ಅದರ ಮೂಲವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಇನ್ನು ಪ್ರಾಣಿಗಳ ವಿಷಯಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಏಷ್ಯನ್ ಆನೆಗಳು ಮತ್ತು ರಾಯಲ್ ಬೆಂಗಾಲ್ ಹುಲಿಗಳು ಕರ್ನಾಟಕದ ಸಹ್ಯಾದ್ರಿ ತಪ್ಪಲಿನ ನಾಗರಹೊಳೆ ಮತ್ತು ಬಂಡೀಪುರ ವಲಯದಲ್ಲಿ ಇದ್ದಾವೆ. ಇನ್ನು ಸ್ಥಳೀಯ ಪ್ರಭೇದಗಳ ವಿಷಯಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಬಿಳಿಗಡ್ಡೆ ಇರುವಂತಹ ಅಪರೂಪದ ಬಾಲದ ಸಿಂಹ ಬಾಲದ ಮಕಾಕ್ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರಾಣಿ, ಮಲಬಾರ್ ದೊಡ್ಡ ಅಳಿಲು, ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಹ್ಯಾದ್ರಿಯ ಜೀವ ಸಂಕುಲಗಳು. ಕೃಷ್ಣ ಮೃಗ, ಕಾಡು ಕೋಣ, ಇವು ಕೂಡ ಬಹಳ ವಿಶೇಷವಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಕಾಳಿಂಗ ಸರ್ಪ, ಜಗತ್ತಿನ ಅತಿದೊಡ್ಡ ವಿಷಪೂರಿತ ಹಾವಾಗಿರುವಂತಹ ಕಾಳಿಂಗ ಸರ್ಪಗಳು, ಇವು ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಹ್ಯಾದ್ರಿಯ ಒಂದು ಜೀವ ಸಂಕುಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಜೀವ ವೈವಿಧ್ಯತೆಯಲ್ಲಿ ಇವು ಕೂಡ ಬಹಳ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತವೆ. ಇನ್ನು ಭೂಮಿಯ ಅಡಿಯಲ್ಲಿ ವಾಸಿಸುವಂತಹ ಮೂಗಿನಂತಹ ಆಕಾರವಿರುವಂತಹ ಅಪರೂಪದ ಕಪ್ಪೆ, ಅದು ನೇರಳೆ ಕಪ್ಪೆ ಅಂತ ಗುರುತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅದು ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಹ್ಯಾದ್ರಿಯ ವಿಶಿಷ್ಟ. ಇವತ್ತು ಜೀವ ವೈವಿಧ್ಯ ದಿನ ಅಂತ ಆಚರಿಸ್ತಾರೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ನಮ್ಮ ದೇಶದ, ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಬಗೆ ಬಗೆಯ ಜೀವ ವೈವಿಧ್ಯವನ್ನು ಇವತ್ತಿನ ಸಿರಿಗಂಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ್ವಿ, ಗೀತೆಗಳನ್ನು ಕೇಳಿದ್ವಿ, ಪರಿಸರ ಜೀವ ವೈವಿಧ್ಯತೆ ಕುರಿತಾದಂತಹ ಹಾಡುಗಳು ಇವತ್ತಿನ ಸಿರಿಗಂಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮೂಡಿ ಬಂದವು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿರ್ಬೋದು, ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಾಗಿದ್ದು ಇಷ್ಟೊತ್ತಿರೋ ತನಕ ನಿಮ್ಮ ಬಾನುಲಿಗಳಿಯ ಗಣಪತಿ ಆರ್ ಭಟ್. ಚಿತ್ರಗಿರಿಯನ್ನು ಆಧರಿಸಿದ ಸಿರಿಗಂಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದುವರೆಗೆ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು. ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು, ಸಮಯ 8:45. ಹಿಂದಿ ನಂತರ ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಸಂಚಿಕೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
1: ನಮಸ್ಕಾರ, ಆಕಾಶವಾಣಿ ಸೆ ಸಮಾಚಾರ ಸಂಧ್ಯಾ ಕೆ ಸಾಥ್ ಮೈ ಲವ್ಲೀನ್ ನಿಗಮ್. भारत और साइप्रस आतंकवाद से निपटने के लिए संयुक्त बल स्थापित करने पर सहमत. द्विपक्षीय संबंधों को रणनीतिक साझेदारी तक बढ़ाने का निर्णय. आर्थिक सहयोग बढ़ाने के लिए कई समझौतों पर हस्ताक्षर. सरकार बांग्लादेश और पाकिस्तान के साथ सभी सीमाओं को अभेद्य बनाने के लिए स्मार्ट बॉर्डर परियोजना शुरू करेगी. भारत ने ओडिशा के चांदीपुर में कम दूरी के बैलिस्टिक मिसाइल अग्नि 1 का सफल परीक्षण किया. भारत ने बाल टीकाकरण कार्यक्रम मजबूत करने के लिए अफगानिस्तान को 20 टन महत्वपूर्ण वैक्सीन सामग्री भेजी. क्वाड विदेश मंत्रियों की बैठक मंगलवार को नई दिल्ली में होगी. और आईपीएल क्रिकेट में सनराइजर्स हैदराबाद और रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु के बीच मुकाबला जारी. अब समाचार विस्तार से. भारत और साइप्रस के बीच आतंकरोधी नवाचार और प्रौद्योगिकी, उच्च शिक्षा और अनुसंधान तथा सांस्कृतिक सहयोग पर संयुक्त कार्य समूह की स्थापना सहित विभिन्न क्षेत्रों में कई समझौते हुए. नई दिल्ली में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और साइप्रस के राष्ट्रपति निकोलस क्रिस्टोडोलाइडिस के साथ विभिन्न क्षेत्रों में द्विपक्षीय सहयोग मजबूत करने पर भी चर्चा हुई. वार्ता के बाद संयुक्त संवाददाता सम्मेलन में प्रधानमंत्री मोदी ने कहा कि दोनों देशों के द्विपक्षीय संबंधों को रणनीतिक साझेदारी के स्तर तक बढ़ाया गया है.
2: आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं. भारत और साइप्रस के बीच यह स्ट्रेटेजिक पार्टनरशिप दोनों देशों के फाइनेंशियल और सर्विसेज हब को जोड़कर कॉमर्स के लिए कैपिटल अनलॉक करेगी. यह साइप्रस के इंफ्रास्ट्रक्चर, एनर्जी और एग्रीकल्चर सेक्टर में भारतीय कंपनीज के लिए नए अवसर प्रदान करेगी और भारत के तेजी से बढ़ते शिपिंग और मैरिटाइम क्षेत्रों में नया निवेश लेकर आएगी.
1: श्री मोदी ने कहा कि साइप्रस के साथ रक्षा सहयोग भी बढ़ा है.
2: आज हमने साइबर सिक्योरिटी, मैरिटाइम सिक्योरिटी और काउंटर टेररिज्म सहयोग को भी और मजबूत करने का निर्णय लिया है. इतना ही नहीं, हम इंडो पैसिफिक ओशन इनिशिएटिव और इंडिया मिडल ईस्ट यूरोप इकोनॉमिक कॉरिडोर जैसे महत्वपूर्ण पहलों से कनेक्टिविटी सुनिश्चित करने के लिए भी साथ मिलकर काम करेंगे.
1: साइप्रस के राष्ट्रपति ने कहा कि पिछले एक वर्ष में दोनों देशों के आपसी संबंध और यूरोपीय संघ तथा भारत के संबंधों में अभूतपूर्व प्रगति हुई है. दोनों देश आतंकवाद से निपटने के लिए संयुक्त बल स्थापित करने पर सहमत हुए. विदेश मंत्रालय में पश्चिमी मामलों के सचिव सिबी जॉर्ज ने नई दिल्ली में बताया कि दोनों नेताओं ने सीमा पार से आतंकवाद सहित हर प्रकार के आतंकवाद से निपटने की प्रतिबद्धता दोहराई है. साइप्रस ने